यो सावण मने घणो प्यारो लागे हे यो सावण मने घणो अच्छो लागे हे यो सावण मने घणो प्यारो लागे हे यो सावण सावण में बरखा आवे और नदियां भर भर जा।

लागे यो सावण, मने घणो प्यारो लागे हे यो सावण, मने घणो अच्छो लागे हे यो सावण, मने घणो प्यारो लागे हे यो सावण। सावण में बरखा आवे और नदियां भर भर जावे।